नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ शके 1948 अर्थात 27 जून 2026. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो 6 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया शांता शेळके यांनी लिहिलेल्या या भोपाळीनं. स्वर आहे कविता कृष्णमूर्ती यांचा आणि संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातली भोपाळी आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत नामदेव महाराज यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

वाणी जयराम यांच्या स्वरातली संत नामदेव महाराज यांची रचना आपण ऐकलीत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजातली वंदना विटणकर यांची ही रचना. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

श्रोतेहो, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली वंदना विटणकर यांची ही रचना होती. गायक कलाकार होते मोहम्मद रफी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उपेंद्र भट यांच्या आवाजातली ही रचना.

उपेंद्र भट यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत. भक्तिसंगीतावर आधारित अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया जयश्री बेलसरे यांच्या स्वरातली ही रचना.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता या कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग तिसरा, सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. वक्ते आहे डॉक्टर राहुल भागवत, सादरकर्ते विवेक वानखेडे. 6:50 7 वाजता ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात स्नेहमेळा हा रचना देसाई यांचा दलित बंध. 7:25 दिलखुला. 7:40 भावधारा. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हे प्रायोजित कार्यक्रम. 7:50 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं रोज नियमित करायची योगसाधना.

0: विषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. 7:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. सादर करते गौरव शिंपी. 8:40 चिंतन हाचा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. यामध्ये नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या किंग लियर या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय. 10:00 आपकी पसंत. 10:30 लोकसंगीत. 11:00 रामचरित मानस गान भाग 391. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा. त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात पॅशन की वेतन सादरकर्त्या तेजा दुर्वे. 7:30 किसानवाणी या अंतर्गत रामराम पाहुणं साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम. श्रोते हो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता ऐकूया. तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, खरीप रब्बी उन्हाळी हंगामातल्या पिकात फळबागेत किंवा ऊसासारख्या पिकात तणांचा प्रादुर्भाव होतच असतो. ही तण मुख्य पिकाबरोबर पाणी अन्न सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात. ही तण काढण्यासाठी उत्पादन खर्च वाढतो. उत्पादनात 30-60% घट येते. गुणवत्तेत घट येते. एवढंच नाही तर किडी रोगांचा फैलाव होतो. म्हणजेच नुकसानच नुकसान. तण खाई धन असंच होतं. अलीकडे तण नियंत्रण ही एक समस्या आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मजुरांची कमतरता. मजुरीचे वाढीव दर यामुळे तण नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड झालंय. म्हणून नुसतं खुरपणीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा म्हणजे एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब केलाच पाहिजे. तण नियंत्रण करताना प्रतिबंधात्मक उपाय आणि निवारणात्मक उपाय या दोन पद्धतींचा अवलंब करावा. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये पेरणीसाठी प्रमाणित आणि तणविरहित बियाणं वापरावं. बांध पाट आणि शेतातल्या मोकळ्या जागा तणमुक्त ठेवाव्यात. चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत वापरावं. हरळी कुंद्यासारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी खोल नांगरट कोळवाच्या पाळ्या देऊन पूर्णतः वेचून काढावं. फुलावर येण्यापूर्वी तण नियंत्रण करावं. आंतरपिकांचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तण उगवण्यापूर्वी शिफारशींप्रमाणे तणनाशकांचा वापर करावा. या सगळ्या बाबींचा अवलंब केला तर बऱ्याच प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
3: द्या जरा डोक्याला ताण.
4: पटकन ओळखा हुमान.
3: पत्र लिहा छान छान.
4: शनिवारची वेळ विसरू नका.
3: किसान वाणीत जरूर भेटा.
4: आपल्या आवडत्या रामराम पाहुणं या कार्यक्रमासाठी
3: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: तेव्हा जरूर ऐका
4: रामराम पाहुणं.
5: श्रोते हो दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
0: संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंचलता हा मनाचा स्थायी भाव आहे. विषयामागे ते मोकाट धावत असतं. कळसूत्री बाहुलीला नाचवणारी दोरी तुटली की ती बाहुली स्थिर होते. सूर्य मावळला की किरण नाहीशी होतात. त्याप्रमाणे मन जिंकलं असता ज्ञान कर्मेंद्रियांचे व्यापार बंद होतात आणि ती पंगू होतात. संत ज्ञानेश्वर महाराज.
5: श्रोते हो दररोज सकाळी 7:00 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: श्रोतेहो, आज सकाळी 7:20 ते 7:25 या दरम्यान शिवराज्याभिषेक गीत हे प्रायोजित गीत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झाली आहेत।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं. कुठे
2: पडतात? हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: बरं, हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
2: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे, तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर

0: अशी माहिती घेतलीत त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 144416 वर कॉल करा.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
0: परिसर. श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्यप्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा

0: पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
11: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग. आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे. खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच. बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित BA योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इथे आहे NEP 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 98226-55-09. पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर. BA योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग.
2: श्रोते हो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 7:20 ते 7:25 या दरम्यान शिवराज्याभिषेक गीत हे प्रायोजित गीत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आहेत आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम. श्रोते हो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज संगीतकार RD बर्मन यांचा जन्मदिन आहे. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं. पार्श्वगायक नितीन मुकेश यांचा आज वाढदिवस. वंदे मातरम या राष्ट्रगीताचे रचयिता, बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा आज जन्मदिन आहे. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा आज जन्मदिन. 1898 उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेनं त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केलं. 1908 याच पत्रातील लेखांच्या आधारे सरकारनं त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि 19 महिन्यांचा कारावास सुद्धा त्यांना ठोठावला. PT उषा यांचा आज वाढदिवस. भारताची सुवर्णकन्या या नावानं त्यांना ओळखलं जातं. संस्कृत पंडिता सुहासिनी मुळगावकर यांचा आज जन्मदिन आहे. श्रोते हो, संगीतकार, व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक श्रीकांत ठाकरे यांचा आज जन्मदिन. लेखिका वसुंधरा पेंडसे नाईक यांचा सुद्धा आज जन्मदिन आहे. अंध मुकबधीर असूनही कलाशाखेची पहिली पदवी मिळवणारी समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा आज जन्मदिन आहे.

श्रोतेहो, आज आहे शनिवार आणि आज गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाचा दिवस. पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्व याविषयी आपण आज बोलू शकाल. 27 जून म्हणजे शनिवारी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आणि हो आपल्या आवडीची गाणीसुद्धा सांगा. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 10:30 ते 11 ध्वनिमुद्रण गप्पा गाणी या कार्यक्रमाचं. फोन नंबर 0231-2562-26 0231-2562-26. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, ठीक 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत स्नेहमेळा. हा रचना देसाई यांचा ललितबंध.

श्रोते हो, आजकाल सगळीकडे स्नेहमेळे होत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा बदल आणि आठवणींना उजाळा मिळतो तो या स्नेहमेळाव्यामुळेच. शालेय जीवनातील सवंगडी, कॉलेज जीवनातील मित्रमैत्रिणी तसंच ऑफिसमधील सहकारी यांच्यासोबत स्नेहमेळे होतात. शालेय जीवनानंतर पुढील शिक्षणासाठी मित्रमैत्रिणी बाहेरगावी जातात. त्यानंतर नोकरी, संसार यातच अडकून पडले जातात. पण मनातल्या एका हळव्या कप्प्यात आपले मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत केलेली दंगामस्ती आपल्याला आठवते. परवाच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. त्यांचा स्नेहमेळा तब्बल 29 वर्षांनी झाला. खूप भरभरून बोलत होती. मित्र मैत्रिणींना लहानपणी पाहिलेलं आणि आत्ता पाहिलेलं यात खूप फरक वाटला. कुणी जाड झालेलं तर कुणी बारीक झालेलं. जबाबदारीचं ओझं आल्यानं अवखळ विनोदी असणारे कितीतरी प्रौढ वाटत होते, तर काही जण आहेत तसेच निरागस होते. कोरोना काळात काही सवंगडी सोडून गेले हे ऐकल्यानंतर मन खूप निराश झालं, पण ते नेहमी आठवणीच्या रूपाने आपल्यात आहेत असं वाटलं. श्रोते हो, नाती टिकून ठेवण्यासाठी आणि आपुलकी, प्रेम, स्नेह आणखीन दृढ होण्यासाठी स्नेहमेळा होणं खूप गरजेचं आहे. आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये गुरपटली आहे. मोबाईलवर आपण अभिनंदन, शुभेच्छा देतो, पण यापेक्षा त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा किंवा अभिनंदन केलं तर किती छान होईल ना. एकमेकांशी संवाद साधून नातं आणखीन घट्ट होईल. आजच्या या व्यस्त जीवनात मनाला विरंगुळा मिळण्यासाठी स्नेहमेळा होणं गरजेचं वाटतं. आपल्या मनातील भावभावना व्यक्त होण्यासाठी, सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्यासाठी, परस्परातील स्नेह आपुलकी वाढविण्यासाठी स्नेहमेळा होणं गरजेचं वाटतं. श्रोते हो, आपण सारे जण सुखदुःखाच्या आठवणीवर जीवन जगत असतो. 15-20 वर्षापूर्वी लग्न, वास्तुशांती यासारखे मोठे कार्यक्रम असतील तर त्यांच्याकडे पाहुणे मंडळी कार्यक्रमाआधी 4 दिवस हजेरी लावीत. त्यांना मदत किंवा हातभार लावण्यासाठी त्यांच्या सुखदुःखात तनानं, मनानं आणि धनानं, आनंदानं सामील होत होते. त्यामुळं परस्परांमध्ये ओढ होती, निखळ आनंद आणि स्नेह होता. ती पिढी आहे त्यात समाधान मानणारी होती. आता आपल्या गरजा वाढल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण धावत आहोत, फक्त धावत आहोत. आत्मिक सुख समाधान मिळवण्यासाठी कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटतं. मोबाईल, टीव्ही या आभासी जगातून बाहेर येऊन मुक्त संवाद आणि संचार केला पाहिजे. पूर्वी मोबाईल, टीव्ही नव्हते तेव्हा पारकट्ट्यावर एकत्र बसत शेतीविषयक, सामाजिक, कौटुंबिक गप्पा होत. कुणाच्या समस्या असतील तर त्या समस्या सर्वजण एकत्र येऊन सोडवत. त्यामुळे गावात एकोपा होता. विदेशी संस्कृती भारतात रुजू लागली आणि आपुलकी, स्नेह कमी होऊ लागला. या सर्वांना एकत्र आणण्याचं काम स्नेहमेळ्यामुळे शक्य

0: झालं. श्रोते हो, आपणही एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. याप्रमाणे परस्परातील प्रेम, स्नेह, आदर, स्नेह मेळावे घेऊन वृद्धिंगत करूया.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकलात स्नेह मेळा, हा रचना देसाई यांचा ललितबंध. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम पुनःप्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, सोमवारी 29 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका योगिनी भोसले यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा.
1: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजे.
0: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर जगभरात कुठेही.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती जाहिराती संदेश. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: याची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 7:07 यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शहा यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च

0: असंही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ऍप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे

0: योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
1: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं

0: प्रतिपादन, मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा, छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोतेहो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं.
0: अच्छा.
1: आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं. कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या

0: मार्गदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेले आहेत ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्यात सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते.

0: युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्त्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-06 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रोते हो आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:45 श्वास हेल्थकेअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. प्रसारित करीत आहोत देवकी पंडित यांच्या स्वरातली पल्लवी देशपांडे यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे नरेंद्र देशपांडे यांनी.

0: देवकी पंडित यांची यांच्या स्वरातलं पल्लवी देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नरेंद्र देशपांडे यांनी. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी असा काही पेशंट असतात का?
4: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाहीये. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
3: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोतेहो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934 डॉक्टर आशिष सर तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
4: तर आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज ह्या आजाराचं निदान करण्यासाठी, जसं मी बोललो की डीएलसीओ डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा आयएलडी शोधला जातो. याचबरोबर ह्या आयएलडी होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
3: अच्छा.
4: श्रोतेहो, आयएलडी किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो. आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
3: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385-06-3934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
1: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 7:50 झाली आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं रोज नियमित करायची योगसाधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती प्रसारित करीत आहोत.
2: रोज योग आणि प्राणायाम मधलं काय गोष्टी कराव्यात असं वाटतं?
3: बऱ्याच जणांना असं होतं की वेळ नाही आहे, गडबड असती. मग जे सूर्यनमस्कार घालू शकतात, म्हणजे काही ज्येष्ठ घालू शकणार नाहीत, गुडघे दुखी आहे, त्रास आहे त्यांना, पण किमान आपण 6-7 सूर्यनमस्कार सहज घालू शकतो.
2: बरोबर.
3: आणि सूर्यनमस्कार हे म्हणजे ओंकार जप म्हणावा, आपल्याला जी आवडती आहे अशी कोणतीही गुरुवंदना असेल, आपली आवडती कोणतीही आपली इष्टदेवतेची प्रार्थना म्हणावी, सूर्यनमस्कार, अगदी 3 सूर्यनमस्कार जरी संत आणि सावकाश घातले, कारण एक सूर्यनमस्कार म्हणजे 6 आसनांची साखळी आहे, तो सर्वांगीण असा व्यायाम आहे.
2: बरोबर.
3: त्याला श्वसनाची पण जोड आहे, त्यामुळे त्यामध्ये प्राणायामाचा पण अभ्यास आहे.
2: बरोबर.
3: म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा, कोणत्या स्थितीमध्ये सोडायचा आणि कोणत्या स्थितीमध्ये रोखायचा हे शिकून घ्यावं. पण सूर्यनमस्कार जरी आपण घातले, 3 घाला, 6 घाला, तरी सुद्धा किती वेळ लागतो? 6 सूर्यनमस्कार करायला 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. त्याच्यानंतर शवासन आपण करू शकतो. शवासनानंतर प्रत्येक स्थितीमधली म्हणजे पाठीवर झोपून पोटावर झोपून करण्याची 2-2 आसनं, एका आसनाला किती 1-2 मिनिट लागतात.
2: हो,
3: प्रामुख्यानं पाठीवर झोपून केलेली आसनं. काय होतं, दिवसभर आपण उभा असतो.
2: बरोबर.
3: त्यामुळं पाय खाली आहेत आणि पायाकडे अशुद्ध रक्त साचलेलं राहू शकतं.
2: बरोबर.
3: ते शुद्ध होण्यासाठी म्हणजे सर्वांगासन आहे, शीर्षासन आहे किंवा द्विपाद उत्तानपाद आसन. अगदी मी म्हणतो आसन आपल्याला नाही जमलं, पाठीवर झोपून कॉटला किंवा भिंतीला पाय लावून जरी आपण राहिलो तरी हरकत नाही. पायाकडचं अशुद्ध रक्त गतीनं शुद्ध होण्यासाठी उपयोग होतो आणि हृदयाला पंपिंग कमी करावं लागतं, हृदयाला विश्रांती मिळते. आपल्याकडं तुम्हाला लक्षात येईल की बॉर्डरवरचे जे जवान आहेत त्यांना मुद्दामून मध्ये मध्ये ते गस्त घालत असतात, तर मध्ये मध्ये झाडाला टेकून पाठीवर झोपून झाडाला पाय टेकून झोपतात.
2: बर.
3: हे त्यांना सांगितलेलं असतं, याचं कारण पायाकडचं अशुद्ध रक्त गतीनं शुद्ध होण्यासाठी त्याचा उपयोग होतो, त्यामुळे त्याचा एक उपयोग असावा. पोटावर दाब येणारी आसनं म्हणजे त्यात पवनमुक्त आसनाचा, मग दोन्ही पायानं नाही जमलं तर एका पायानं तरी करावं. पवनमुक्त आसनाचा उपयोग त्यामध्ये खूप चांगला होतो. त्याचबरोबर पाठीला बाग देणारं अर्धचक्रासन जे आहे कुणीही करू शकतं सहज. तर याचा आपल्या अभ्यासामध्ये पाठीवर झोपून करणाऱ्या पोटावर झोपून करण्याची जी आसनं आहेत त्यामध्ये अर्ध शलभासन आहे, म्हणजे पूर्ण शलभासन हे दोन्ही पायांनी करायचं असतं.
2: बरोबर.
3: अर्ध शलभासन एकेका पायांनी करता येतं किंवा भुजंगासनाचे 9 प्रकार आहेत वेगवेगळे. एक सहज आपल्याला जमणारं एखादं भुजंगासन असं आपण केलं, धनुरासनामधला एखादा प्रकार केला धनुरासनासारखा, अर्ध धनुरासन जरी केलं म्हणजे पोटावर झोपून करणारी 1-2 आसनं, बसून करणारी पाठीच्या कण्याला पीळ देणारं वक्रासन, अशी काही आसनं जी आहेत म्हणजे ताण, दाब, बाग आणि पीळ, या 4 गोष्टी येणारी आसनं उभं राहून पाठीच्या कण्याला झुकवणारं म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला झुकवणारं जे आसन आहे त्याला काही जण अर्धकटी चक्रासन म्हणतात, काही जण नुसतं कटी चक्रासन म्हणतात, नाव काहीही असू दे पण झुकवण्याची प्रक्रिया. ह्या 4 प्रक्रिया ज्या आहेत, पुन्हा सांगतो, ताण, दाब, बाक, पीळ आणि झुकवणं, या प्रक्रिया होणाऱ्या 2-2 कोणचीही आसनं करावीत. आणि प्राणायामामध्ये त्यानंतर काही वेळ शवासन घेऊन दीर्घ श्वसन 1-10 आवर्तनं, अनुलोम विलोम हा मूलभूत प्राणायाम आहे की जो 12 महिने केला तर चालतो. बाकीचे सगळे प्राणायाम जे आहेत ते ऋतुमानाप्रमाणे करण्याचे आहेत, पण अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम हा 12 महिने करा. 10-10 आवर्तनं जरी केली तरी पुरेसे आहे. 10 आवर्तनं करायला किती वेळ लागतो दीर्घ श्वसनाला? खूप कमी वेळ लागतो. म्हणजे ओंकार जप, 3-6 सूर्यनमस्कार, छोटी छोटी आसनं, आसनांच्यासाठी समजा तुम्ही 1-10 मिनिटं दिली, सूर्यनमस्कार, ओंकार आणि सूर्यनमस्काराची 1-5 मिनिटं झाली, त्याच्यानंतर शवासन झाले की 10 दीर्घ श्वसनाची आवर्तनं, 10 वेळेला अनुलोम विलोम प्राणायाम आणि नंतर भ्रामरी प्राणायामाची 1-10 आवर्तनं आणि शेवटी तुम्ही तुमची आवडती प्रार्थना म्हणून तुम्ही अभ्यास थांबवला.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं रोज नियमित करायची

0: ची योग साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. ही माहिती प्रसारित केली आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: द्या जरा डोक्याला ताण,
1: पटकन ओळखा हुमान,
0: पत्र लिहा छान छान,
1: शनिवारची वेळ विसरू नका,
0: किसान वाणीत जरूर भेटा
1: आपल्या आवडत्या राम राम पावणं या कार्यक्रमासाठी।
0: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर।
0: तेव्हा जरूर ऐका
1: राम राम पावणं।
2: श्रोते हो, सोमवारी वटपौर्णिमा आहे। आपल्या परंपरेसोबतच विज्ञानाची सांगड घालणारा हा सण पर्यावरण दृष्ट्या वटपौर्णिमेचं एक वेगळं महत्व आहे, आणि ते काय आहे याविषयी आपण बोलू शकाल आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये, आणि आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा। तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी 0231-2562-24 या क्रमांकावर। क्रमांक पुन्हा एकदा 0231-2562-24।

मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आज संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: चैंपियन उरुग्वे प्रतियोगिता से बाहर। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। 8:15 झाली आहेत।
2: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी। या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार। गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया।
3: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणे मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो। उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आई

0: कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
1: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण कायम असलं तरी अपेक्षित स्वरूपाचा व्यापक असा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे. अधूनमधून ढग दाटून येतात आणि काही काळ उन्हाचा तडाखाही काल जाणवला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला असून शेतकऱ्यांचं लक्ष काही दिवस तरी पावसाकडेच लागलेलं आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र हा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ करण्याइतका किंवा शेतीला मोठा दिलासा देण्यासारखा ठरला नाही. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा परिसरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरण आणि अधूनमधून ऊन असाच पाऊस असाच काल खेळ चालू होता. हंगामाच्या दृष्टीनं जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात सर्वदूर चांगल्या पावसाची आवश्यकता असते. अनेक ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या असल्या तरी उगवलेल्या पिकांच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण आणि मध्यम जोरदार पावसाची मात्र गरज असते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा जागर लोककलेच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाहिरी, लोकसंगीत आणि प्रबोधनपर कला सादरीकरणाचा सुरेख संगम काल अनुभवायला मिळाला. राजश्री शाहू जयंतीनिमित्त पोवाडा आणि गौरवगीतांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची महती सांगणारा जागर समतेचा हा कार्यक्रम देवल क्लबमध्ये साजरा झाला. श्रोतेहो, जागर समतेचा या कार्यक्रमातून पोवाड्यांमधून शाहूंच्या कार्याची महती सांगण्यात आली.

सुरू झाली. सायंकाळी 5 नंतर बहुतांश पंजे पापाची तिकटी ते पंचगंगा घाट या मुख्य विसर्जन मार्गावर आले. साहजिकच पंजांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पंचगंगा घाटावर विधिवत विसर्जन झालं. रात्री उशिरापर्यंत घाटावर पंजे विसर्जनासाठी आले होते.

त्याग आणि समर्पणाचं प्रतीक आणि शेकडो वर्षांची सामाजिकतेची झालर लाभलेल्या मोहरम पर्वाची सांगता झाली. अभिराची उधळ आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजे विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. विसर्जनानंतर अलविदा हो अलविदा असं कारुण्य गीत साऱ्यांची पावलं घरी परतताना ऐकू येत होती. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या पर्वाला गुरुवारी खत्तल रात्रीनंतर कारुण्याची झालर लाभली. दुपारी 2 पासूनच शहरात पंजे विसर्जनाची लगबग

श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. मानवी जीवन आणि पर्यावरण, निसर्ग यांची सांगड नेहमीच एक महत्त्वाची मानली जाते. आपले अनेक सण हे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच नियोजित केलेले आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतानाच निसर्गाची जपणूक करण्याची शिकवणसुद्धा या सणातून मिळते. पर्यावरणदृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्त्व काय असू शकतं, आपल्याला काय वाटतं याविषयी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. श्रोतेहो, आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा तुम्ही सांगू शकता. ध्वनिमुद्रणासाठी वेळ आज सकाळी 10:30 ते 11 आणि फोन नंबर 0231-2562-26. क्रमांक पुन्हा एकदा 0231-2562-26. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी

सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नार्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. अमित शाह गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळं दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्र

0: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. चैतन्य शक्ती जेव्हा उपाधी धारण करते तेव्हा त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात. ज्या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते त्यावेळी त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात. चैतन्य शक्ती ही ज्या वेळेला माणसाचं रूप धारण करते त्यावेळेला माणूस आणि ती चैतन्य शक्ती यांना निसर्गाचे नियम लागू होतात. आता हे निसर्गाचे नियम अनंत आहेत. जसं परमेश्वराचं रूप आणि स्वरूप अनंत आहे तसं निसर्गाचे नियम सुद्धा अनंत आहेत. आज माणसाला निसर्गाचे नियम जे काही माहिती आहेत ते अत्यंत थोडे ज्ञात आहेत, पण हे निसर्गाचे नियम अक्षरशः अनंत आहेत. जे काही थोडे निसर्गाचे नियम माणसाला ज्ञात आहेत त्याच्या जोरावर माणसानं विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. मग सगळे निसर्गाचे नियम जर त्याला ज्ञात झाले तर केवढी प्रगती होईल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम अनंत आहेत, माणसाला जे निसर्गाचे नियम लागू होतात ते सुद्धा खूप आहेत, पण त्याच्यामध्ये काही महत्वाचे नियम आहेत ते मी आपल्याला सांगतो. एक म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोझिट, हा सिद्धांत जो फिजिक्समध्ये घेतलेला आहे पण हा निसर्गाचा नियम आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोझिट हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही विचार करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. ऍक्शन अँड रिॲक्शन म्हणजे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. तिसरा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. म्हणून चमत्कार नावाची गोष्ट नसतेच. जोपर्यंत तुम्हाला कारण कळलेलं नाही तोपर्यंत तुम्हाला तो चमत्कार वाटतो. जोपर्यंत त्या परिणामांचा कॉज म्हणजे कारण कळलेलं नसतं तोपर्यंत तुम्हाला तो चमत्कार वाटतो. पण एकदा तुम्हाला त्याचं कारण कळलं की मग तुम्हाला तो चमत्कार चमत्कार वाटत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कुठलाही बुवा आणि बाबा चमत्कार करत नाही, तो जर असं सांगत असेल की मी चमत्कार करतो तर एक म्हणजे तो लबाड असला पाहिजे किंवा तो भोळसट असला पाहिजे किंवा तो स्वतःला फसवत असला पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चमत्कार नावाची गोष्टच नाही, कारण जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. आता चौथा निसर्गाचा नियम म्हणजे लॉ ऑफ रिप्लेसमेंट. लॉ ऑफ रिप्लेसमेंट याच्यावर सुद्धा खूप सांगण्यासारखं आहे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट आणि लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे प्रथम डिस्प्लेस आणि नंतर रिप्लेस. निसर्गाचा चौथा नियम लॉ ऑफ रिप्लेसमेंट आणि लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट. आता मी माझ्या हातावर जर एक नाणं ठेवलं तर ते जे नाणं आहे ते नाणं जोपर्यंत माझ्या हातावर आहे तोपर्यंत त्या ठिकाणी दुसरी वस्तू मला ठेवता येणार नाही. त्या वस्तूच्या डोक्यावर

ठेवता येईल, पण ती वस्तू ज्या जागेवर ठेवलेली आहे त्या जागेवर ठेवता येणार नाही. ती वस्तू त्या जागेपासून बाजूला करायला पाहिजे आणि मग तिकडे दुसरी वस्तू ठेवायला पाहिजे. याला म्हणतात लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट आणि लॉ ऑफ रिप्लेसमेंट. हा जो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे याच्यामध्ये लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट अंतर्भूत आहे, आणि म्हणून हा जो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे हा जगाचा एक महत्वाचा नियम आहे. लक्षात घ्या, म्हणून हा जो नियम आहे यालाच आमच्या पूर्वजांनी यम म्हटलं. ऋषीमुनींनी यालाच यम म्हटलेला आहे. हा नियम म्हणजेच यम, आणि हा यम म्हणजे लॉ ऑफ रिप्लेसमेंट. म्हणून माणूस मरतो आणि माणूस जन्माला येतो असं जे आपण म्हणतो तो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे, दुसरं काहीही नाही. वृक्षाची पानं गळतात आणि त्याच्या जागी नवीन पालवी फुटते. माणसं मरतात आणि त्यांच्या जागी नवी माणसं जन्माला येतात. अशा तऱ्हेनं हा लॉ ऑफ रिप्लेसमेंट चालूच आहे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट हा अव्याहत चालू आहे, कारण हा निसर्गाचा नियम आहे. लॉ ऑफ कॉन्शियस माइंड, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ लाईफ असे अनेक नियम आहेत. माणसाला यापैकी काही नियम ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे परमेश्वर इन्फिनिट आहे तसे परमेश्वराचे नियम हे सुद्धा इन्फिनिट आहेत, पण त्यामध्ये सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन अँड रिॲक्शन हा सर्वात महत्वाचा नियम आहे. त्याच्या अंतर्भूत बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होऊ नये. निसर्गाचे हे जे नियम आहेत हे नियम माणसाला बंधनकारक आहेत, म्हणून हे निसर्गाचे नियम माणसाला बंधनकारक आहेत हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. निसर्गाचे नियम आपण समजावून घेतले पाहिजेत आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. या संदर्भात जीवनविद्येनं एक सिद्धांत मांडला की निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं म्हणजे उपासना, आणि निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा. उपासना म्हटल्यानंतर आज लोक जे समजतात त्याला जीवनविद्या उपासनाच म्हणत नाही. जीवनविद्या त्याला कर्मकांड हे नाव देते. मग उपासना म्हणजे काय? तर उपासना म्हणजे निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं म्हणजे उपासना, आणि निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा. जीवनविद्या सांगते की जो निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगतो तो सुखी होतो, आणि अर्थातच निसर्गाच्या नियमांना लाथाडून जो जीवन जगतो तो दुःखी होतो. हे साधं गणित आपण जर लक्षात ठेवलं तर जीवन कसं जगावं आणि जीवन जगण्याची कला काय आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत. निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये डिटरमिनिंग फॅक्टर्स आहेत. या संदर्भात जीवनविद्येचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे की परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि परमेश्वर कुणावरही कोप करत नाही. तो कुणावरही कृपा करत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, वंशाचा, पंथाचा असू दे. आमच्या धर्मामध्ये या म्हणजे परमेश्वराची कृपा होईल, तुमच्या धर्मात राहिलात तर परमेश्वराची कृपा होणार नाही असं जे म्हटलं जातं हे सगळं खोटं आहे. कारण परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही आणि कुणावरही कोप करत नाही. कृपा किंवा कोप माणूस स्वतःच स्वतःवर करतो. माणूस स्वतःच स्वतःवर कृपा किंवा कोप करत असतो. स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानेच माणूस स्वतःवर कृपा किंवा कोप करतो. माणसानं जर चांगली कर्म केली तर स्वतःवर तो कृपा करतो, आणि जर वाईट कर्म केले तर तो स्वतःवर कोप ओढवून घेतो. आणि हे जे चालतं ते निसर्गाच्या नियमाने चालतं, आणि हे आपल्या एकदा का लक्षामध्ये आलं की मग जीवन जगणं ही कला आहे हे मी का म्हणतो आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. ओम शांती शांती शांती.

आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 9 वाजता हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू गीतबहार.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: अरे यार, रोजची धावपळ, ताणतणाव, शरीर थकतंय आणि मनही, मग उपाय एकच, योग. आज योग ही फक्त जीवनशैली नाही तर एक उत्तम करिअरची संधीही आहे. खरंच, पण योगामध्ये पदवीही मिळते का? नक्कीच. बिंदू चौक कोल्हापूर येथील काउन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आता सुरू आहे शिवाजी विद्यापीठ संलग्नित बीए योगशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. इथं आहे एनईपी 2020 आधारित आधुनिक योग अभ्यासक्रम, नियमित प्रात्यक्षिके व सुसज्ज योग हॉल व भव्य क्रीडांगण, योग प्रशिक्षक, वेलनेस कोच आणि फिटनेस क्षेत्रात करिअरच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शिष्यवृत्ती सुविधा, पात्रता कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 98226855509. पत्ता आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर. बीए योगशास्त्र, आरोग्य, ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याचा परिपूर्ण योग.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. वेळ झाली आहे गीतबहार या कार्यक्रमाची.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत संगीताच्या दुनियेत प्रवेश करणारे एक पार्श्वगायक म्हणजे नितीन मुकेश. नितीन मुकेश यांचा आज वाढदिवस आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेलं हे गीत. त्यांच्यासोबत आहे लता मंगेशकर, जान निसार अख्तर यांचं हे गीत, संगीतकार आहेत खय्याम आणि चित्रपट नूरी.

0: लता मंगेशकर, शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं एसएच बिहारी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट होता प्यार छुकता नाही. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30.
4: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोतेहो, नितीन मुकेश यांचा आज वाढदिवस आहे. 1980 ते 1990 खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी, राजेश रोशन, नदीम श्रवण, आनंद मिलिंद अशा अनेक संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. 1989 मधल्या रामलखनमधील माय नेम

त्यांनी काम केलं. 1989 मधल्या राम लखन मधील माय नेम इज खान हे गीत त्यांचं भरपूर गाजलं. श्रोतेहो 1990 मधल्या नाकाबंदी चित्रपटातील दमादम मस्त कलंदर ही सुद्धा त्यांच्या गाजलेल्या गीतांमध्ये या गीताचा समावेश होता. श्रोतेहो यानंतर ऐकूया त्यांच्याच आवाजातलं हे गीत. साहिर लुधियानवी यांचं हे गीत आहे. संगीतकार आहेत खय्याम आणि चित्रपट त्रिशूल.

लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातलं हे गीत होतं त्रिशूल या चित्रपटातलं. नितीन मुकेश यांचं अजून एक गीत जे सगळ्यांनाच माहीत आहे आणि आज सुद्धा ते सदाबहार असं आहे, चित्रपट तेजाब अलका याज्ञिक आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं हे गीत आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

तेजाब या चित्रपटासाठी नितीन मुकेश, अलका यांनी, शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत.

0: छोटी सी बात या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. याचबरोबर आजचा गीत बहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, वेळ झाली आहे साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या किंग लियर या नाटकाचा परिचय. वक्ते आहेत एम ए शेख.
1: मानवी संबंधावर विदारक भाष्य करणारं किंग लियर हे शोकात्म नाटक हा विश्व साहित्याचा अलंकार मानला जातो. रोमन लोक येण्यापूर्वी ब्रिटनवर लियर नावाचा राजा राज्य करीत होता. वृद्धापकाळामुळे लहरीपणा, चिडखोर वर्तन तसंच स्वतःच खरं करण्याचा अट्टहास हे दुर्गुण त्याच्या स्वभावाचे एक ठळक विशेष बनलेले असतात. राजाला मुलगा नसतो पण 3 मुली असतात. पैकी गॉनेरिल सर्वात थोरली कॉर्नवॉलच्या ड्यूकची पत्नी असते. दुसरी मुलगी रेगन अल्बनीच्या ड्यूकला दिलेली असते. तिसरी सर्वात लहान कॉर्डेलिया शेंडेफळ असल्यामुळं लियरची लाडकी असते. एक दिवस लियर अचानक आपलं राज्य 3 मुलींना वाटून टाकून विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर करतो. त्यासाठी दरबार भरवतो. अविवाहित कॉर्डेलियाला मागणी घालण्यासाठी फ्रान्सचा राजा तसेच बर्गंडीचा उमराव असे 2 पाहुणे हजर राहिलेले असतात. केंटचा सरदार ग्लुस्टरच्या नरेशासह हजर असतो. आपल्या राज्याचे लियरनं 3 वाटे केलेले असतात. प्रत्येक मुलीच्या नावे 1 वाटा त्यांना बक्षीस देण्याचा इरादा तो जाहीर करतो. पण त्याआधी भरलेल्या दरबारात प्रत्येक मुलीला त्याला एक प्रश्न विचारायचा असतो. त्याचं समाधानकारक उत्तर मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. सर्वात आधी गॉनेरिल समोर येते. लियर त्याला विचारतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते वर्णन करून सांग. वडिलांच्या स्तुतिप्रिय स्वभावाचं ज्ञान असल्यामुळं ती नाटकीपणानं म्हणते, जगातल्या सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही मला अधिक प्रिय आहात. माझं प्रेम शब्दांनी वर्णन करता येणार नाही. कुठल्याही मुलीनं वडिलांवर केलं नसेल असं प्रेम मी तुमच्यावर करते. लियर राजा खुश होऊन आधी ठरवल्यानुसार राज्याचा 1/3 सुपीक भाग तिला दिल्याचं जाहीर करतो. दुसरी मुलगी रेगनला तोच प्रश्न विचारल्यावर ती म्हणते, माझ्या बहिणीपेक्षाही अधिक प्रेम मी तुमच्यावर करते. तुमच्या प्रेमापुढे इतर कशाची मला पर्वा वाटत नाही. लियरला फार आनंद होतो. राज्याचा दुसरा भाग तो रेगनच्या नावे करतो. आता उत्सुकता असते लाडक्या कॉर्डेलियाच्या उत्तराची. तो तिला समोर बोलावून विचारतो, आता आमची लाडकी कॉर्डेलिया आमच्याबद्दलचं प्रेम कसं व्यक्त करते ते पाहू. दोन्ही बहिणींच्या अतिशयोक्त वर्णनांमुळं गोंधळलेली कॉर्डेलिया स्तब्ध बसते. आपल्याला काय बोलावं हे सुचत नाही असं ती म्हणते. लियरचा पारा चढतो. काही नसेल तर काहीच उरणार नाही असं म्हणून तो पुन्हा प्रश्न विचारतो, खरं सांग तू किती प्रेम करतेस आपल्या बापावर. कॉर्डेलिया म्हणते, जन्माला येताना मुलीनं वडिलांना द्यायचा प्रेमाचा वाटा निश्चित असतो. तेवढं आणि तेवढंच प्रेम मी तुमच्यावर करते. त्यापेक्षा ज्यादा नाही आणि कमीही नाही. मुलीला विवाहानंतर आपल्या पतीलाही प्रेम द्यायचं असतं. त्यामुळे मुलीनं करावं तेवढंच प्रेम मी तुमच्यावर करते. लियरला कॉर्डेलियाच्या उद्गारामागील सच्चेपणा कळत नाही. तो रागानं वेवान होऊन तिला खोटारडी म्हणून दोष देतो. कॉर्डेलिया ठाम राहिल्यामुळं तिला तो बेदखल करतो. तिचा वाटा दोन्ही बहिणींना देऊन टाकतो. 10 दिवसात तिनं आपल्या राज्यातून चालतं व्हावं, अन्यथा तिला मृत्यूदंड दिला जाईल असं बजावतो. बिचारे कॉर्डेलिया दुःखी होते. पण फ्रान्सचा राजा तिचा राणी म्हणून स्वीकार करतो. तिच्या उद्गारामागील वास्तवाची कल्पना आल्यामुळं तिच्या सद्गुणाला तो वरतो. ती आपल्या पतीबरोबर निघून जाते. लियर आपल्या सरदारांचं कॉर्डेलियाचं तोंडही पाहणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. लियरच्या मूर्खपणाच्या निर्णयामुळं राज्याची मालकीन बनलेल्या दोन्ही बहिणी वडिलांना ताळ्यावर आणण्याचा निश्चय करतात. केंटचा सरदार कॉर्डेलियाची बाजू घेतल्यामुळं हद्दपार झालेला असतो. ठरल्याप्रमाणे लियर आपल्या 100 सरदारांना सोबत घेऊन प्रथम गॉनेरिलच्या वाड्यावर मुक्काम ठोकतो. आपला पूर्वीचा तोरा कायम ठेवून अधिकार गाजवू लागतो. गॉनेरिलच्या दरबारातील स्तुतीला भाळून तो पूर्वीचा मान मराठा मिळावा अशी अपेक्षा ठेवून असतो. आता त्याला मुलीच्या खोटाडेपणाचा अनुभव घ्यायचा असतो. तिचे

नोकर त्याची दखलच घेत नाहीत, त्याच्या आज्ञा झुडकावून लावतात, त्याच्या सरदारांना अपमानास्पद वागणूक देतात. गॉनेरिलच्या सूचनेनुसार लियरचा वारंवार अपमान करण्याचा दिटपणा ते दाखवतात. स्वतः गॉनेरिल लियरच्या तक्रारी ऐकून घ्यायला नकार देते. राजाचा विदूषक तसंच इतर सरदार वारंवार भांडणं उकरून काढून वातावरण बिघडवतात. स्वतः लियर देखील नीट वागत नाही अशी तक्रार ती उघडपणे करते. स्वतः लियर आपलं स्थान विसरून तिच्या नोकरांना मारहाण करतो, त्यांना दमदाटी करतो, हे त्याला शोभत नाही. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला तो स्वतः जबाबदार आहे असं तिचं मत ते ऐकवते. 100 सरदारांचा लवाजमा कशाला, त्यात कपात करून 50 सरदार बाळक असं ती सुचवते. हा अपमान त्याला सहन होत नाही. रागारागानं तो सर्व साथीदारांसह दुसऱ्या मुलीच्या म्हणजे रेगनच्या घराकडं कूच करतो. जाता जाता तू निपुत्रिक राहशील असा शाप देतो. मुलं झाली तरी तुला धडा शिकवतील, त्यावेळी कृतज्ञ अपत्यांचं दुःख काय आहे हे तुला समजेल असं म्हणतो. माझी दुसरी मुलगी रेगन तुझ्या दुर्वर्तनावर तुझी कान उघाडणी करील असं म्हणत लियर अश्रू गाळत रेगनची भेट घेण्यासाठी जातो. पण गॉनेरिलनं आधीच सूचना दिल्यामुळं ती वडिलांचा त्रास टाळण्यासाठी ग्लुस्टर सरदाराच्या वाड्यावर पोहोचते. लियरनं रेगनकडं आपलं पत्र केंटमार्फत पाठवलेलं असतं. मुदतीआधी वडिलांनी आपल्याकडे मुक्कामला येऊ नये अशी तिची इच्छा असते. पण लियर तिचा शोध घेत पाठोपाठ ग्लुस्टरच्या निवासावर हजर होतो. त्याचा दूत असलेल्या केंटला कैद करून ठेवलेलं असतं. गॉनेरिलचा दूत ओस्वाल्ड केंटशी भांडण करून त्याचा मार खातो. या प्रकारामुळं रेगनचा पती केंटला कैदीची शिक्षा देतो. एक प्रकारे लियरला शिक्षा दिली जाते. लियर संतापतो, रेगनला जाब विचारू इच्छितो, पण ती तिच्या पतीसह विश्रांती घेत असल्यामुळं भेटू शकत नाही असं उद्धट उत्तर मिळाल्यामुळं लियरचा तोल जातो. त्याचा आरडाओरडा ऐकून रेगन आपल्या पतीसह रागानं बाहेर येते. लियर गॉनेरिलच्या कटुवर्तनावर टीका करतो, पण रेगन बहिणीची बाजू घेत वडिलांना उपदेशाचे डोस देऊ लागते. सोबतच्या सरदारांना हाकलून देऊन पुन्हा गॉनेरिलकडे जाऊन राहा, मुदत संपण्याआधी मी तुला माझ्याकडे आश्रय देणार नाही असं ती बजावते. आगीत तेल ओतण्यासाठी गॉनेरिल तिथे येते. दोन्ही बहिणी वडिलांना म्हातारा, मूर्ख, चळ भरलेला अशा विशेषणांनी हिणवतात. तुमच्या विक्षिप्त स्वभावामुळं तुम्हाला कोण जवळ करणार असा सवाल त्याला विचारतात. त्यांना गॉनेरिलकडं आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, मुकाटपणानं ती सांगेल ते ऐकावं, आपल्या मूर्खपणाला आवर घालावा असंही त्याला सांगितलं जातं. आता लियरचा संताप रौद्र स्वरूप धारण करतो. या दोन कृतज्ञ मुलींकडं अपमानाचं लाजीरवाणं जिणं जगण्यापेक्षा मी उघड्यावर राहणं पसंत करीन असं म्हणत तो बाहेर पडतो. कुठं जायचं याचा काही अंदाज नसतो. बाहेर वादळ वारं घोंगावत असतं. निसर्ग देखील या अमानुष प्रकारामुळे जणू खवळलेला असतो. वय झालेल्या असहाय्य वृद्ध वडिलांना हाकलून देऊन दोन्ही मुलींनी आपल्या स्वभावातील क्रौर्याचा अमानुष्यतेचा प्रत्यय दिलेला असतो. त्यांच्या दृष्टीनं लियरचा विक्षिप्त स्वभाव याला कारणीभूत असतो. सैरभैर होऊन लियर आपल्या विदूषक सेवकासह त्या वादळी हवेत बाहेर पडतो. आपण आपलं राज्य कृतज्ञ मुलींच्या हवाली करून भिकारी बनलो, त्यांच्या खोट्या स्तुतीला भाळून कॉर्डेलियावर अन्याय केला याची त्याला जाणीव होऊ लागते. विदूषक नेमकेपणानं त्याच्या घोडचुकांवर बोट ठेवतो. लियरच्या मनाचा समतोल आता ढासळू लागतो. खेद, संताप, पश्चाताप, आत्मपरीक्षणानंतर येणारी मनाची बोचणी या संमिश्र भावनांचा कल्लोळ त्याच्या मनावर जबरदस्त आघात करू लागतो. बाहेर निसर्गात वादळ, वारा, पाऊस यांचा प्रचंड उत्पात सुरू असतो. लियरच्या मनातील पश्चातापाचं वादळ ही दोन चित्र परस्परांच्या प्रतिबिंबांसारखी आपल्या समोर उभी राहतात. वेडाच्या प्रदेशात वेगाने सरकणारा लियर शेक्सपियरनं प्रभावीपणे रंगवलाय. हा स्टॉर्म सीन त्याच्या कलेचा परमोत्कर्ष होय असं टीकाकारांचं मत आहे. लियर एका उजाड माळावर पोहोचतो. तिथं टॉम नावाचा एक वेडा त्याला भेटतो. हा टॉम ग्लुस्तर सरदाराचा एडगर नावाचा औरस पुत्र असतो.
त्याला त्याच्या भावानं

म्हणजे एडमंड ग्लुस्टरच्याच अनावरस मुलानं कटकारस्थान करून हाकललेलं असतं. खोटीनाटी पत्र पुरावा म्हणून सादर करून एडगरला पित्याच्या म्हणजे ग्लुस्टरच्या खुनाचा कट केला असं किटाळ त्याच्यावर उभं केलं जातं. हा एडगर बड्या टॉमचं सोंग घेऊन माळाजवळच्या गुहेत आश्रय घेतो. त्याचे लिअरची गाठ पडते. आता गुहेत तीन वेडे एकत्र येतात. वेडाचं सोंग घेतलेला टॉम म्हणजे एडगर. नंतर वेडाच्या प्रदेशात जाऊन अधूनमधून वास्तवात येणारा किंगलियर हा दुसरा वेडा. तर वेडपटाचं सोंग घेऊन शहाण्यासारखी वचनं बोलणारा प्रोफेशनल विदूषक हा तिसरा. वेडाच्या भरात लियर गुहेतच दरबार भरवतो. वादळाला आपल्या अमानुष मुलींना शिवाशाप देऊ लागतो. ग्लुस्टर गुहेत येऊन लियरला डोवरीचं हलवण्याची व्यवस्था करतो. कॉर्डेलियाला आपल्या वडिलांची दुरवस्था समजते. फ्रान्सचं सैन्य त्याच्या मदतीसाठी डोवर येथे पोहोचतं. गॉनेरिल रेगन आपल्या पतींसह लियरच्या शोधात असतात. लियरला अटक करण्याचा आदेश दिला जातो. कॉर्डेलियाच्या फ्रेंच सैन्याचं आगमन ही चिंताजनक बातमी ऐकून लियरचा शेवट करण्याचा त्यांचा पक्का इरादा होतो. ग्लुस्टरला अटक होते. गॉनेरिल त्याची दाढी ओढून त्याला अपमानित करते. त्यांना फ्रान्सच्या राजाला सहकार्य करून राजद्रोह केला असा आरोप केला जातो. वेडे लियरला कुठे लपून ठेवलायस असा प्रश्न रेगन विचारते. त्यावर धीटपणाने ग्लुस्टर उत्तर देतो, तुम्ही दोघी बहिणी पाशवी वृत्तीच्या असल्यामुळं लियर राजाच्या थकलेल्या डोळ्यात तुमची नखं घुसवून त्याला आंधळा बनवाल. तुमचे सुळे त्याच्या शरीरात रुतवाल हे मला माहीत असल्यामुळं मी राजाला डोवरकडं पाठवलं. पण तुमच्या या रानटी कृत्याची तुम्हाला शिक्षा जरूर मिळेल याची मला खात्री आहे. ग्लुस्टरचे डोळे काढून शिक्षा दिल्यावर तो आपला मुलगा एडमंडची आठवण करतो. तो याचा सूड घेईल असं त्याला वाटतं. एडमंडनंच त्याच्याविरुद्ध सर्व कट रचला हे कळल्यावर ग्लुस्टरला पश्चाताप होतो. आपल्या औरस मुलावर एडगरवर अन्याय करून कपटी अनौरस एडमंडवर विश्वास ठेवला याची टोचणी त्याला अस्वस्थ करते. आंधळा ग्लुस्टरला हाकलून दिलं जातं. त्याची गाठ एडगर बरोबर म्हणजे त्याच्या सज्जन मुलाबरोबर पडते. रेगनचा पती मारला जातो. ती विधवा होते. एडमंडकडे आकर्षित होते. एडमंडनं वडिलांची म्हणजे ग्लुस्टरची गादी बळकावलेली असते. गॉनेरिल त्याच्या प्रेमात पडते. आपल्या सौम्य स्वभावी पतीचा तिला कंटाळा आलेला असतो. दोन्ही बहिणी एडमंडच्या प्रेमाखातर एकमेकेचा द्वेष करू लागतात. एडगर ग्लुस्टरला डोव्हरकडे घेऊन जातो. तिथं त्यांना लियर भेटतो. लियर आता ठार वेडा झालेला असतो. डोक्यावर फुलं खोचून अव्यात बडबड करीत असतो. ग्लुस्टरला तो ओळखतो. त्याच्या पोटी देखील एडमंड सारखा कृतज्ञ मुलगा आला हे त्याला कळतं. दोघं या दृष्टीनं समदुःखी असतात. कॉर्डेलियाचे सेवक लियरला तिच्याकडे घेऊन जातात. ती त्याला विचारते, महाराज कसे आहात आपण? लियरला आपण मृत्यूनंतर परलोकात आहोत असा भास होतो. कॉर्डेलिया हा स्वर्गातील आत्मा असावा असं त्याला वाटतं. तो तिला म्हणतो, तू सुखी आत्मा आहेस, मला थडग्यातून कशाला बाहेर काढलंस? आगीनं वेढलेल्या चक्राला मला बांधून ठेवलंय. माझे अश्रू वितळलेल्या शिश्यासारखे थिजलेत. कॉर्डेलिया म्हणते, मला ओळखलत? तू आत्मा आहेस ना, तुला मृत्यू कधी आला? लियर विचारतो. हळूहळू तो वेडाच्या झटक्यातून बाहेर येऊ लागतो. मला आशीर्वाद द्या असं कॉर्डेलिया विनवते. पण लियर गुडघे टेकून तिचा आशीर्वाद मागतो. मी एक मूर्ख वेडा म्हातारा आहे, मला हसू नका, मला वाटतंय माझी मुलगी कॉर्डेलिया आहे. असं म्हटल्यावर हेलावलेल्या स्वरात ती उद्गारते, होय होय मी तीच आहे. तिच्या गालावरील अश्रू पाहून लियर म्हणतो, कृपा करून रडू नकोस, तू मला विष दिलंस तरी आनंदानं प्राशन करीन. तू माझ्यावर प्रेम करीत नाहीस हे मला माहीत आहे. मी म्हणेन तुझ्या बहिणीने माझ्यावर अन्याय केला. तुला माझ्याशी वाईट वागायला थोडं तरी कारण आहे, पण त्यांच्याकडे असं काहीच नव्हतं. कॉर्डेलिया म्हणते, काही कारण नाही, काहीच नाही. त्या दोघांमधील हा उत्कट संवाद आपल्यालाही हलवून सोडतो. युद्धात कॉर्डेलियाचं सैन्य माघार घेतं. लियर कॉर्डेलियासह बंदिवासात जातो. आपण दोघं पिंजऱ्यातल्या पक्ष्यांप्रमाणे तुरुंगात गाणी गाऊ. तू आशीर्वाद मागितल्यावर मी गुडघे टेकून तुझी क्षमा याचना करीन असं लियर म्हणतो. एडमंड दोघी बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. त्या एकमेकींचा द्वेष करू लागतात. गॉनेरिल रेगनला विष देऊन ठार मारते. तिचे गुप्त पत्र उघड होतं. आपल्या पतीला मारून एडमंड बरोबर

0: विवाह करण्याचा कट तिनं रचलेला असतो हे उघड झाल्यामुळं ती आत्मघात करून घेते. राजा लियरला कॉर्डेलियाचा मृत्यूदंड द्यावा असा हुकूम एडमंडनं दिलेला असतो, पण शेवटी द्वंद्वयुद्धात तो एडगरकडून म्हणजे आपल्या भावाकडून जखमी होतो. मरण्याआधी आपण केलेल्या कटाची माहिती देतो, पण त्याचा फार उशीर झालेला असतो. कॉर्डेलियाला फाशी दिलं जातं. तिचं निष्प्राण शरीर हातात घेऊन लियर समोर येतो. कॉर्डेलिया जगात नाही हा त्याच्या दृष्टीनं मोठा धक्का असतो. त्याचं हृदय शोकानं विदीर्ण होतं व तिथेच तो शेवटचा श्वास घेतो. किंग लियर ही शेक्सपियरची सर्वात उत्तम शोकात्मिका समजली जाते. कथानकातील घटना आजच्या संदर्भात सरदोपट किंवा क्रूड वाटतात हे खरंय, पण त्यामागील मानवी भावभावनांचा खेळ अतिशय व्यामिश्र थक्क करून सोडणारा वाटतो. मानवी संबंधात विखार आणणाऱ्या गैरसमज, अहंकार, मत्सर, द्वेष, स्पर्धा यांसारख्या दुर्गुणांची ही काव्यात्मक चिकित्सा मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करते. लियरचा वेडेपणा, निर्णय घेताना केलेला अविचार हा अंतिमतः त्याच्या दुःखाचं मूळ ठरतो. दिसतं तसं नसतं हे सनातन सत्य पहिल्या दोन मुलींची फसवी आश्वासनं, कॉर्डेलियाच्या सच्चेपणाला सोसावं लागलेला एकाकीपणा, लियरच्या ह्रस्वदृष्टीनं केलेली चुकीची निवड या गोष्टींचा प्रत्यय अतिशय ठळकपणे हे नाटक देतं. शेक्सपियरचा भाषाविलास डोळे दिपवतो. कॉर्डेलियाचं शव दोन्ही हातावर घेऊन आयुष्याचं सत्य उमगलेला लियर म्हणतो, वाय अ कॅट, अ डॉग, अ हॉर्स हॅव लाईफ बट दाव नो ब्रेथ ॲट ऑल, दाव विल कम नो मोर, नेव्हर नेव्हर नेव्हर नेव्हर नेव्हर. या जगातल्या मांजरा कुत्र्यांना घोड्यांना जिवंतपणाची चेतना आहे, पण तू कॉर्डेलिया निपचित पडलीस, आता तू कधी परतणार नाहीस, कधी नाही कधी नाही कधी नाही कधी नाही. नेव्हर हा शब्द 5 वेळा उच्चारून लियर मृत्यूला कवटाळतो. जागतिक साहित्यामधील उत्कट क्षणांमधील हा क्षण सर्वोच्च होय. शेक्सपियरच्या कलेचा हा आविष्कार प्रत्येक वेळी शलाकेप्रमाणे झळाळून उठतो.
1: श्रोतेहो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आत्ताच आपण विलियम शेक्सपियर या नाटककाराच्या किंग लियर या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकलात. श्रोतेहो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अशाच आणखी काही शेक्सपियर यांच्या कलाकृतींचा परिचय आपण करून घेणार आहोत. त्यासाठी दर शनिवारी साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम जरूर ऐकत रहा. आज मात्र आता या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतीये. नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
2: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
1: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट.
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940 440 8000.

श्रोते हो, सोमवारी 29 जूनला सकाळी 10:30 माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका योगिनी भोसले यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा।
1: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजे,
0: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती। कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, आपले सण हे परंपरागत आणि संस्कृतीप्रमाणे आपण साजरे करत असतो, पण या अनेक सणांना पर्यावरणीय, नैसर्गिक आणि विज्ञानाची सांगडसुद्धा आहे। तसाच एक महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा। सोमवारी आपण सगळेजण वटपौर्णिमा हा सण साजरा करणार आहोत। पतीच्या दीर्घायुष्यासोबतच पर्यावरणीय संदेश देणारा हा सण। पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्त्व काय असू शकतं, आपल्याला काय वाटतं, जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी, आणि हो आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा। ध्वनिमुद्रणाची वेळ आज सकाळी 10:30 ते 11 आणि फोन नंबर 0231-2562-26। क्रमांक पुन्हा एकदा 0231-2562-26। तेव्हा जरूर फोन करा।

0: रसिका चाटी यांच्या स्वरातलं अशोक गोकर्ण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: द्या जरा डोक्याला ताण,
2: पटकन ओळखा हुमान,
1: पत्र लिहा छान छान,
2: शनिवारची वेळ विसरू नका,
1: किसान वाणीत जरूर भेटा
2: आपल्या आवडत्या राम राम पाहुणे या कार्यक्रमासाठी.
1: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
1: तेव्हा जरूर ऐका
2: राम राम.

आपकी पसंद हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना निवेदिका ईशा वायकुळचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, पावसाची आपल्याला चाहूल तर लागलीय, उघडझाप होतीये, पण हवा ही खूप छान वाटते आणि हळूहळू या मोसमी पावसाचं आगमन सगळीकडे व्हायला लागलंय आणि यामुळेच आपल्याला काहीसं असं म्हणावंसं वाटतं जे या गीतातून आपल्याला लक्षात येतं.

आनंद बक्षी यांचं गीत होतं. चित्रपट होता लोफर. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतरचनेतलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. श्रोते हो, या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महेचे श्रोते एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शेळके, बसवाडचे श्रोते विजयकुमार स्वामी, अर्चना सावंत, मगदूम, वीरभद्र जंगम. याच गीतासाठी विनायक कुंभार, तळंगेचे श्रोते, हुपरीचे श्रोते रमेश घोरपडे, अलाहाबादचे श्रोते शिवानी कांबळे, शीला, स्वप्नील, कोंडीराम परीट, अमोल, दीपाली, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते, चांदणी चौक सांगलीचे श्रोते सक्षम श्रेणी चव्हाण, श्रोती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील, तुंगचे श्रोते रोहिणी पाटील, मेघा पाटील, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते, आणि याच गीतासाठी जांभरुण तालुका अर्धापूरचे श्रोते दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

साजन या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीचे श्रोते आहेत अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, बजरंग आणि सौ नंदाताई, श्रीपती कुंभार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अश्विनी विक्रम तानवडे, उत्तम आणि संतोष कसलकर, तमनाकवाडा तालुका कागलचे हे श्रोते. आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर बालिंगेचे हे श्रोते आहेत. सुरेश कुलकर्णी विद्यानगर कवठे महाकाळचे श्रोते. लहुराज नवाळे महेचे हे श्रोते आहेत. याचबरोबर मांजरी पुण्याहून एस एस कुलकर्णी, एस टी कुलकर्णी, वर्षा आणि सौरभ कुलकर्णी. याच गीतासाठी फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडचे श्रोते रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. दयानंदनगर नांदेडचे श्रोते प्रकाश जैन. तिरुपतीनगर लातूरचे श्रोते संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही.

0: बिल्कुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. सोमवारी आपण वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासोबतच या सणांचं नैसर्गिक आणि पर्यावरणीय महत्त्वसुद्धा आहे. ते महत्त्व काय असू शकतं याविषयीच आपण आमच्याशी बोलायचं आहे थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत. ध्वनिमुद्रण गप्पा गाणी या कार्यक्रमाचं आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आपण सांगू शकता. फोन नंबर 02132566624, 02132566624. तेव्हा थोड्याच वेळात म्हणजे 10:30 आमच्या फोन लाईन्स चालू होतील, तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

नैसर्गिक आणि पर्यावरणीय महत्त्व सुद्धा आहे. ते महत्त्व काय असू शकतं याविषयीच आपण आमच्याशी बोलायचं आहे थोड्याच वेळात, म्हणजे 10:30 ते 11 या वेळेत. ध्वनिमुद्रण गप्पा गाणी या कार्यक्रमाचं आणि आपल्या आवडीचं गाणंसुद्धा आपण सांगू शकता. फोन नंबर 02132566624 02132566624. तेव्हा थोड्याच वेळात म्हणजे 10:30 आमच्या फोन लाईन्स चालू होतील, तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. या सदाबहार गीतासाठी पसंती कळवली होती देवांग देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे हे श्रोते, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परितेचे श्रोते श्रेया, सोनाली, रणजित बासू, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते. याच गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते रिंगणी छत्तीसगडचे श्रोते दिनेश आणि करुणा वर्मा. डोंगरगावचे श्रोते आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. याच गीतासाठी पसंती कळवली आहे रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजबी, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, शौर्य, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापसीचे श्रोते, संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगावचे श्रोते, शंकर मोरे, रंजना, वरद, वैदेही, स्नेहल, सुवर्ण पाटील, मल्लिकार्जुन रेडिओ श्रोता संघ आडी तालुका निप्पाणीचे लक्ष्मण भाऊ लोखंडे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. श्रोते हो, आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

बाजीगरिया या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं अन्नमलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. या सदाबहार आणि लोकप्रिय गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते सेनापती कापशीचे श्रोते ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण ज्योती काळबेरे धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे अनिल कुंभार अथर्व अविरा समीक्षा सुधीर आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा आणि सागर पाटील बाबासो दुकानदार फुगे राजू मिठारी स्टॉप तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे तालुका करवीरचे श्रोते. याच गीतासाठी महादेवराव डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे श्रोते. श्रोतेहो याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. तेव्हा निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. नमस्कार.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, वेळ झाली आहे लोकसंगीताच्या कार्यक्रमाची.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली गोपाळ सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या या गणानं. पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेला हा गण होता. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातला हा पोवाडा.
1: जय शिवराय.
2: जय शिवराय.

प्रमाणे भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता। छत्रपती

नाही अन्यायाचा बाजार, साधू संतांची विटंबना।

0: ಬಾಯಿ ನದಿಲ ಆಶೀರ್ವಾದ ಶಿವ
1: ಬಾಲಾಜಿ ಶಿವ ಬಾಲಾಜಿ
0: विजापूरच्या यौनी सत्तेला शह देण्याला त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण बांधण्याचा निश्चय केला
1: निश्चय केला
0: कानखोऱ्या तोरणा किल्ला दरवाजे याला दोहो बाजूला दोहो बाजूला एक पुण्याच्या उत्तरेला

महत्व पटून सर्वास शेकडो मावळे बाल शिवबास येऊन मिळाले सहाय्य करण्यास भाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा एका ऊन एक मावळा घेऊन

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापना सोपं नव्हतं, पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती. म्हणूनच वंदन करून भवानीला जिंकाया तोरणा किल्ला, शे दोनशे मावळे संगतीला शिवराय घेऊन चालला, अंधाऱ्या रात्री किल्ल्याचा तळ गाठला. किल्ल्यावर चढून जाण्याला मारून मेखाबुर झाला, पागोटे लाविले त्याला, हा भंत मावळा चढून वरती

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष होते

0: फड़ पड़ला जय महाराष्ट्र
1: जय महाराष्ट्र।
0: स्वराज्याचं बांधलं तोरण, स्वराज्याचं बांधलं तोरण, तोरणा जिंकून शिवाजी राजा।

0: शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 28 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात कायदा आणि शहर विकास या विषयाच्या माहितीचा भाग 5वा आणि शेवटचा.
2: आपल्या स्थानिक ठिकाणी आपण म्हटलं कचरा व्यवस्थापन, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहण्यासाठी आपला ओला कचरा सुका कचरा जरी आपण व्यवस्थित दिला पाहिजे, नंतर पर्यावरण पूरक गोष्टी आपण केल्या पाहिजेत,
1: तेव्हा जरूर ऐका ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, 10:45 झाली आहेत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर शंकर खंडागळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही गवळण.

श्रोतेहो, सोमवारी 29 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका योगिनी भोसले यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: शाहीर पांडुरंगा वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं यशवंत ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: द्या जरा डोक्याला ताण,
2: पटकन ओळखा हुमान,
1: पत्र लिहा छान छान,
2: शनिवारची वेळ विसरू नका,
1: किसान वाणीत जरूर भेटा
2: आपल्या आवडत्या रामराम पावणं या कार्यक्रमासाठी.
1: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर.
1: तेव्हा जरूर ऐका
2: रामराम.

0: शाहीर पुंडलिक फरांडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे लोकगीत होतं अशोकजी परांजपे यांचं आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. आकाशवाणीच्या एफएम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: कोष्टान व घर बांधील सुख भोगण्याला, कोळी कोष्टान व घर बांधील सुख भोगण्याला.

हिरामण शिराळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत रामचरितमानस गान भाग 391. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा 391 भाग आज आपण ऐकलात. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा, तुलसीदास यांची ही रचना होती आणि संगीतकार होते सतीश भाटिया. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं स्वागत. ज्यांनी 70s च्या दशकात स्वतःच्या कार्यानं संपूर्ण भारतीय संगीतात मेलेडीची निर्माण केला ते संगीतकार आर डी बर्मन यांचा आज जन्मदिन आहे. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी संगीतबद्ध केलेली सदाबहार आणि आजही तितकीच लोकप्रिय अशी काही गीतं.

द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटासाठी आशा भोसले, शरद कुमार, अमिताभ बच्चन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आर डी बर्मन यांच्यावर लहानपणापासून बंगाली घरात जसे असतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होते, पण वयाच्या 11 वर्षापासून ते माउथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागले आणि अशोकदादांना असं वाटलं की हे पंचम सुरात हा मुलगा वाजवतोय, आणि तेव्हापासून बर्मनदांचा तो लाडका तुबलू हा पंचम नावानंच ओळखायला लागला. निसर्गातील आविष्कारातलं संगीत हे पंचम पुढे शोधू लागले. कडाडणारी वीज, वाऱ्याचा लाटांचा आवाज, रेल्वे इंजिनाची शिट्टी, गलबतांचे भोंगे, कुत्र्यांचं धापा टाकणं आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतलं संगीत पंचम लहानपणापासूनच शोधू लागला आणि हेच त्यांनी पुढे त्यांच्या संगीत कारकिर्दीत वारंवार वापरलं.

यादों की बारात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आर डी बर्मन हे नेहमीच निसर्गातून निर्माण होणाऱ्या संगीताचा वापर त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीत करत राहिले. त्याच्यामध्ये कधीकधी तबल्याचाठी का सतार, सारंगी आणि घुंगरू यांचासुद्धा समन्वय त्यांच्या संगीतात असायचा. अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि रिदममधला तालवाद्यांचा भरपूर आणि सुसूत्रपणे वापर ह्या आरडींच्या रचनेतलं हे वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांच्यामध्ये कायमच एक खोडकर पोरग असायचं आणि विविध प्रयोग करत त्यांनी त्यांची संगीत कारकिर्द नेहमीच बहरत ठेवली. ऐकूया यानंतरचं असंच एक सदाबहार असं गीत. चित्रपट घर, गुलजार यांची ही रचना, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

गुलजार आणि आर डी बर्मन यांनी एकत्रितपणे अनेक गीतांना स्वरसाज चढवला. गुलजार यांची गीतं आणि आर डी बर्मन यांचं संगीत म्हणजे संगीतप्रेमींसाठी ती पर्वणीच मानली जायची आणि आजही ती गाणी तितकीच ताजी तवानी आणि लोकप्रिय आहेत. आर डी बर्मन यांनी नंतरच्या काळातसुद्धा भरपूर गीतांना संगीत दिलं, पण एक चित्रपट असा आहे की जो प्रदर्शित होण्यापूर्वीच आर डी बर्मन आपल्याला सोडून गेले आणि त्या चित्रपटातली गीतं आजसुद्धा तितकीच लोकप्रिय आहेत. ऐकूया हेच गाणं.

कुमार सानू यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गीत होतं. आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, या गीतासारखं अंतर्मुख करायला लावणारं संगीत पंचमनांनी दिलं. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है अशी गीतं असू दे, किंवा आंधी चित्रपटातली त्यांची गीतं असू देत, अंतर्मुख करायला लावणारी ही गीतं. पण त्याचबरोबर पंचमदा यांनी अनेक वाद्य चित्रपटसृष्टीला दिली. स्पॅनिश गिटार, मादल, प्लेंजर ही त्यापैकीच. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदानीच बनवलं होतं. 1970 ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं आता आपण ऐकणार आहोत.

राजेश खन्ना यांच्यासाठी मोहम्मद रफी यांनी दिलेला आवाज आणि त्यातलंच हे एक सदाबहार गीत द ट्रेन या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं हे गीत होतं. श्रोतेहो 1970 नंतरच्या काळ हा फक्त आणि फक्त आर डी बर्मन यांचा होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किशोर कुमार आणि आर डी बर्मन यांच्यामुळे राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला जे वेगळं वळण मिळालं आणि जी लोकप्रियता मिळाली ती वादाती तशीच आहे. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपण ऐकत

प्रख्यात हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल. आज आर डी बर्मन यांचा जन्मदिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. यानंतर ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत चित्रपट जवानी दिवानी. खास आर डी बर्मन टच असलेलं हे गीत.

शोले या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. ही गीतं कालातीत अशी आहेत. आजही कुठल्याही पार्टीचा संपूर्ण मूड बदलायची ताकद या गाण्यांमध्ये आहे, असंच एक गाणं आता प्रसारित करीत आहोत. हे गाणं आजकालच्या ब्लॉकबास्टर चित्रपटातली सुद्धा जान म्हणता येईल असंच होतं. आशा भोसले आणि आर डी बर्मन यांच्या आवाजातलं हे गीत आणि पडद्यावर हेलन.

देखो देखो वो आ गया।

बॉम्बे टू गोवा या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोतेहो, आर डी बर्मन यांचा आज जन्मदिन. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकलीत आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपल्या सोबत होत्या निवेदिका ईशा वायकुळ. कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे, त्यामुळे निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतात. महिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात

0: काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशा वेळी काही जण परिस्थिती समोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाची माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर हिनं बायकोनं आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेले, तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरने म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळले हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो का, तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिलाच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमच्या भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणजे आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे इथून निघायची तयारी झाली. पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती, इकडून तिकडून मदत करून हिने थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर, त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचर, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. मी हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचर म्हणून, की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतले केमला जाण्याचा.

0: आप सगळे नाही मिळून आमची जी माता बाची होते, माझा पत्त्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठे तर कुणीला होत, त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊत नाही, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचा यकृत मिळू शकतं किंवा काही
0: विशेष न काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू, मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझंच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरनाच त्यांनी सांगितलं की
0: बर तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डॉनर, मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमच्या तर सगळी लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण, तर हिना म्हणजे जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी इतर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊ, मग हिना म्हणजे मी स्वतःच देणार आहे. शेवटपर्यंत हिना माझं डायपर चेंज करणं मला खाऊ पिऊ घालणं हिना स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल, तर हिना म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होतं, पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होतं.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे मी ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणले ते की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगते वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं नशिबानं भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता, मला धीर देऊ परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते माझा बाची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं, नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले, परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं, हिचा जीव धोक्यात आला, हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं, पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं, उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल, हिची नाजूक परिस्थिती आहे. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं, आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी आता घर पण विकावं लागलं, पण काही वाटत नाही आजच्या कंडिशनला. आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखात आहे, आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चालत आलंय. मुलगा आता जॉब करू लागलाय, त्याच्या 8-10 हजार पेमेंट, मेडिसिन टेस्ट हे सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही, म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
0: आले होते, मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत, तिला पण घेऊन जाणार आहेत. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होतं. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले, आपण केलो नसतं तर झालं नसतं, चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली, आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही. बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार
1: बरोबर.
0: आणि टीम होती का केम हॉस्पिटलची, अंकिता मॅडम डॉक्टर, अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण, तिची बहीणच असल्यासारखं.

त्या माझ्या बेडपाशीच बसून, त्यातर त्यांना पण आम्हा दोघांचा जेवढा एवढा हे वाटू लागला, कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातल्या रक्तातलं देखील तयार होत नाही, बायको तयार झाले आहे आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोडून आले होते, इकडून तिकडे फिरत, तिकडून इकडे फिरत, इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही, तिनं इतकीच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतली का म्हणलं की हो मॅडम तिकडं टेस्ट केल्या, म्हणजे एवढं सगळं काही तिनं

0: तीच फिरत गेली सगळीकडे, इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडे टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली, मी नशिबवान आहे अशी बाईक भेटणं.
1: म्हणजे खूप गंभीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तुला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणलं. ती खरी सतीश आहे म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांग म्हणजे 65% लिवर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवतंय, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवतंय. तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांचं पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मी शिकतो, नंतर कोण यांना बघणार? हे मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आणि सध्याची जी आहे कंडिशन ही थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून ह्या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सदृढ झालो तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे
0: होऊन? 3 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित आहे, अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंयच ना, पुन्हा याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा दिलं, म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्य आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं किंवा तुझं आयुष्य संपलं तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण याच दिवस नाही. ज्यावेळेस हिनं जरी देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणते कसले हलकीत मी करून दाखवते होते, आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड कर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठेतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो

0: नसतो, तर तिनं पण मला लोड देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर, मान सन्मान, प्रेम, एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर, लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक प्रसंग झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना, डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणाकुणा पेशंटकडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे पण डोनर राहतात त्यांच्या रक्तातले डोनर आणि सरते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणार म्हणजे ही पण परिस्थिती बघितली आहे मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढला, सगळंच काही. नंतर स्वतःची माय मी दिलेली बघितली नाही लेकराला. त्या लेकराला लागणार होत गरज होती डोनरची, माईच मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ती कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुक वरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांविषयी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही किंवा त्यांना काही आजार होता असं?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळं असं होईल करेल, आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीप पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीप वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीप गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे तीन चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ फुलाल्यात, अपचन फुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते

0: डेली वरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, वर खराब झालेला आहे. म्हणजे मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरं झालं, मला पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग त्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीरे डॉक्टरकडे. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणजे आता काही नाही राहिलं, म्हणजे ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला काय अभाव कोसळलं, जे मी पाया खरली हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकरं एक 7वीला मुलगी 12वीला मुलगा होता. दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकरं, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं होऊन आलं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं, त्यांच्या दोस्तांनी म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग तिथे गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं असं. म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरेच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. दुसरे डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे. आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही, म्हणलं आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा, म्हणले तिथे केएम म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अँबुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं. तिथे गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केले त्यांनी, लयच बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत, म्हणले मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. बायकोच एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले, तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे. दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही केईएम ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता.
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझच घ्या मॅडम. मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली. टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच की 2-3 माणसं वारलं त्याच्यामुळे. पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही, म्हणलं हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं. सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं की एम मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे. म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं, मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती. नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं.

0: होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे. पण माझे छोटे दोन भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते, ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते. तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. नाहीतर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि मुंगा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ भाच्यांनी भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम तुकला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन मुलांपैकी
0: मुलगी सातवीला आणि मुलगा बारावीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं, म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खरं तर जीवनदान दिलं तुम्ही. या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं, काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टरांना सोडलं होतं मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ भाचा भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसांमध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणजे तुला 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले थोडस रडले आणि माझ्या मनाला धीर दिले, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच. म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचं आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम मला काहीही त्रास नाही आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं मला, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी.

0: आपलं काय करणं असं वाटलं मला. म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ, असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट. तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये, तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव. आणि जरी आता हे बघा, मी सांगते, घर असल्यावर धान्य होते तर जरी झाले तरी पोटात गाठे ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथले तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा, असं संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम,
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

ती होती म्हणून। राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला। मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात।

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुतः गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित

नियमित सरावाने गर्भारपणे अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्राण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो, पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते, अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा, कारण कुंभक, बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका, कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर, गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीज मंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान, प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम। मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे। आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे

0: उपस्थित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल, इफ्को, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नातकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉकआयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळ ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. हुरमुसच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंड

34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे चार फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटक आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन, आणि टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपर फुटीवरून सरकारवर टीका केली। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील। हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल। तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। एमएस

0: एमी दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एमएसएमई क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण है. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत

पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि टी20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्समधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी।
1: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होतं।
0: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझं।
1: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आत्ता पण तेच करतोय।
0: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
1: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतोय।
0: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील।
1: अगं नाटक नाहीये ते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना। कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
0: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन, टिवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी। किती अभ्यास झाला तुझा का? नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच?
1: अभ्यास पण होईल ना माझा, पण हे करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचंय।
0: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला।
1: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत।
0: आत्ता येतात पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय।
1: हा मग AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना।
0: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं।
1: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाही आहे, मी स्वतःला अपग्रेड करतोय। मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना।
0: तुला माहिती आहे ना त्यासाठी किती वेळ लागतो?
1: वेळ लागतो म्हणूनच रात्री रात्री जागतोय ना, आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत।
0: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात। मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय। रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला, तुझं काय? उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं हे पॅशन आपल्याला तारणार आहे का?
1: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस, 28 वय आहे तुझं पण 35 ची दिसायला लागलीस, रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू, वीकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो। तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कमसाठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं सगळं विकलंयस तू। हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही, मला माझं काम एन्जॉय करायचं।
0: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन।
1: माहितीये मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई, हे वायफाय, हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये।
0: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते। तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
1: कारण तुला ती फिक्स्ड पगाराची सवय लागली।
0: सवय नाही ती गरज आहे, आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझं ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात।
1: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही? ताई मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय, मला माहिती आहे तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलान्सिंगमध्ये जीव तोडून काम करतोय ना। तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो? अगं पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही।
0: अरे पण हे 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सिक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारेस तू? रोहन तुला हर्ट्झबर्गची थेअरी माहितीये, पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो।
1: अगं पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई, तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना, तसंच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे।
0: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
1: अगं ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे। मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही। मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही। माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून।
0: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
1: अगं पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं। तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात, म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकं

0: काम करायचं.
1: अरे पण त्यात चुकीचं काय आहे? आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
0: अगं पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय? ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही.

इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली दोन कामांची पेमेंट अजून थकली आहेत.

0: इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली दोन कामांची पेमेंट अजून थकली आहेत.
1: अरे या पेचेकने मला सिक्युरिटी दिली आहे, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
0: अगं ताई असं का बोलतीयस?
1: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
0: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
1: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
0: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का? मग त्यांचा विचार का करतेस तू?
1: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
0: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
1: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सेक्युअर आहे.
0: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
1: तसं नाहीये
0: ताई. म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे होत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागं. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
1: म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, मी माझं BSC शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत बेसिक लेवलचं का होईना पण जॉब शोधेन, ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल. महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हा हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळ तेच करशील.
0: हा म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा मोठा आला ॲव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना हे आताच खूप भारी वाटत.
0: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
1: माझं काय?
0: अगं तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
1: नाही पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
0: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
1: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार
0: आहे? म्हणजे बघ, मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
1: अरे पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
0: अगं सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
1: अरे पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
0: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HRशी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
1: CSR कमिटी? ती काय करते?
0: अगं ह्याच CSR कमिटीमधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT काम करत करत सेम प्रिमायसेसमध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
1: सोशल वर्क? अरे रोहन मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात हे एक्स्ट्रा काम कुठून करू? वीकेंडला पण बॉसची कामं असतात आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
0: अगं ताई पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
1: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत मी डेकोरेशन करायचो तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
0: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये, फक्त ती चुकीच्या जागी म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट्स ऑर्गनाईज करता येतील,

0: लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
1: अरे म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी एचआरला मेल टाकते.
0: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाकं आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलन्स साधायचा आहे.
1: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
0: टॅलेंट आहे गं ताई.
1: टॅलेंट अभ्यासात वापर आहे जरा. मिड सेम क्लिअर करशील?
0: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
1: कुठली डील?
0: हे बघ, मी आजपासून माझ्या मिड सेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
1: मी काय?
0: तू या विकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
1: नाही नाही, तुझं पॅशन जे तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
0: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
1: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
0: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
1: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
0: अगं पण ताई, रात्रीच तर शांतता असते, म्हणजे क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
1: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
0: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य. पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
1: बोल काय.
0: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. विकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो आणि तू निमूटपणे करतेस, हे चालणार नाही. विकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.
1: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
0: ऑफिसमध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी विकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य आहे का?
1: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचे धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके?
0: येस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन. नमस्कार.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: शोध हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्यका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

0: the tie. India are placed in Group C alongside Chinese Taipei, Kazakhstan and the Philippines. Their next match against Chinese Taipei will decide the group winner. And with that, we end this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैतर जैत चित्रपटातलं गाणं. गीतकार आहेत नादो महानोर आणि संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

जैत रे जैत या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गाणं आपण ऐकलं. यानंतर ऐकूया मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार शांता शेळके आणि गाण्याला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातल्या या गाण्यासोबतच गीतबहार हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ठीक 6:20

0: का माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे घ्यायचा।

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम

0: आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
1: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
0: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. TET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न TET प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
3: नीट पेपर फुटले असेल, TET असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
4: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा, असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत

0: अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंद्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती

0: द्यायचं या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो त्याआधी स्मिता जानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: सांगा रे मित्रांनो कसे आहात तुम्ही. कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे घ्यायचा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जूनपासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2000

0: 2026-2027 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी बाकांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.

93,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये, तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी

0: नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील एकूण 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईलवर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईलवर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:30 झाली आहेत।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून। श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया।

0: किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे तर नेहमीप्रमाणेच रामराम पाहुणं हा शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, तसेच 29 व 30 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95

0: दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 26, 27, 28, 29 व 30 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 26 व 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तसेच 28, 29 व 30 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 83 ते 90%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 26 व 27 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 26 ते 30 जून दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तसेच 29 व 30 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 30 जून पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 71 ते 79%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. इशारा कालावधी दरम्यान खते देणे तसेच कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करणे टाळावे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

0: है।
1: अच्छा ये बात है।
0: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
0: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
3: हाँ।
0: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
5: मंडळी कार्यक्रमात पुढे जाऊया। शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणे आता ऐकूया।
6: राम राम पाहुणे ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत। भाऊचा राम राम
7: आणि अक्काचा नमस्कार।
6: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला।
7: आणि नेहमीप्रमाणेच आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत।
6: तर अक्का या आठवड्यात उशिरा आलेली पत्र फक्त दोनच आहेत बरं का?
7: त्यामुळे सगळ्यात आधी त्या फक्त दोन पत्रांना आपण पोहोच देऊयात।
6: मध हे हुमानाचं अचूक उत्तर सांगणारं हे पत्र वारणा शहापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी अंकिता, अनिकेत चव्हाण, गुंड्या पांड्या, माई आणि करिश्मा चव्हाण, तसंच डॉक्टर सूरज सुर्वे आणि नमिता प्रकाश सुर्वे यांची सुद्धा यात नावं आहेत। यासोबतच शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणे हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला आवडतात असं त्यांनी कळवलंय।
7: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय कौलव इथून संतोष सारंग आणि शंभूराज सारंग यांनी, आणि यांनी देखील मध हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
6: तर अक्का उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे गेल्या आठवड्यात आपण जे हुमान विचारलं होतं त्याच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची।
7: पण भाऊ सगळ्यात आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात का की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं?
6: नक्कीच। तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं ऑक्सिजन निर्मितीचं मी आहे आगार, पशुपक्ष्यांच्या आहार विहाराचं मी आहे सुंदर स्थान, आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला मला मिळतो विशेष मान, स्त्रियांना देतो मी अखंड सौभाग्याचं दान, तर ओळखा पाहू मी कोण?
7: आणि मंडळी या हुमानाचं अचूक उत्तर आहे वडाचं झाड।
6: आणि अक्का हे हुमान आपल्याला लिहून पाठवलं होतं स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, तसंच गार्गी आणि शची पाटील यांनी। शिवाय मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदा श्रीपती कुंभार, सेनापती कापशीचे हे श्रोते, आशा आणि किशोरी गोरे, अश्विनी विक्रम तानवडे, तमनाकवाडा तालुका कागलचे हे श्रोते।
7: तर भाऊ बघूयात आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि कोणकोणत्या श्रोत्यांनी छान छान अभिप्राय लिहून पाठवलाय।
6: नक्कीच।
7: आता हे पत्र आपल्याला पाठवलंय श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरले इथले श्रोते। तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
6: बरं, हुमानाचं अचूक उत्तर देणार आहे पुढचं पत्र देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे हे श्रोते, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परितेचे, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते। याशिवाय त्यांनी लोकसंगीताचा कार्यक्रम आवडल्याचं देखील कळवलेलं आहे।
7: आता हे पुढचं पत्र पाठवलंय वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश मयुरेश, सुनीता अरुण शिंदे, नवरत्न चौक पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी इथले श्रोते। तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंच आहे, यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरून अमृत कलश यामध्ये प्रसारित झालेला ज्येष्ठांना सांभाळणे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला।
6: स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथल्या श्रोत्यांचं पत्र संतोष दमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, विश्वास भोसले, भरत निकम, गणेश जाधव, यशवंत बामणे, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूत, सोन्या आणि बब्या यांची यात नावं आहेत। त्यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंच, शिवाय सोमवारी 22 जून रोजी डाळ, तूर, मका या लागवडीविषयी प्रसारित झालेली माहिती खूप उपयुक्त होती असं कळवलंय।
7: हे पुढचं पत्र पाठवलंय आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर बालिंगे, सुरेश कुलकर्णी, विद्यानगर कवठे महांकाळ, लहुरा

0: नवाळे मुक्काम पोस्ट महे इथून। तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंच आहे। यासोबतच हे असं म्हणतात की रविवार दिनांक 21 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला विशेष आवडला। सर्वच गाणी खूपच कर्णमधूर होती। हा कार्यक्रम प्रसारण केल्याबद्दल त्यांनी आकाशवाणीला धन्यवाद कळवला आहे।
1: जय हिंद रेडिओ श्रोता संघ, हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचं हे पत्र। उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजनबी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद हे श्रोते आहेत। यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की पत्रांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात।
0: हे पत्र पाठवलंय रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, सुलेंद्र औटे, श्यामसुंदर जत्राटकर, अरविंद कांबळे, मौजे येळगुड इथले श्रोते। तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, आविरा, आरव, सुहास लोले, शानो, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे हे श्रोते, तर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि 21 तारखेला प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली सगळीच गाणी मनाला भुरळ पाडणारी होती असा अभिप्राय दिलाय।
0: हे पुढचं पत्र पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरादेवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर इथून। तर भाऊ यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय। हे असं म्हणतायत की रामराम पाहुणा हा कार्यक्रम आपण अतिशय मेहनतीनं प्रसारित करत असता आणि प्रत्येक श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश करत असल्यामुळं श्रोता हा या कार्यक्रमामुळे संघटित झालेला आहे, त्यामुळं या कार्यक्रमानं उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे। आम्हाला आकाशवाणीला भेट द्यायची असेल तर ती कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत आम्हाला भेट देता येईल याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती मिळावी अशी भाऊ त्यांनी विनंती केली आहे।
1: बर, तर मी यांना सांगू इच्छितो की सार्वजनिक सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत आपण आकाशवाणीला भेट देऊ शकता। वळतोय पुढच्या पत्राकडे। जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष आणि पृथ्वीराज, त्याचबरोबर साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि रामराम पाहुणे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पत्रांना पोहोच दिली जाते हे ऐकून खूप बरं वाटतं।
0: हे पुढचं पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, उत्कर्ष प्रसिंग कांबळे, मेघना कुरणे, तुषार कुरणे, रेखाता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून आणि यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
1: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुडचे, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूरचे, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर, चंदूरचे हे श्रोते।
0: हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी इथून। तर अभिप्रायादाखल हे असं म्हणतायत की आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सोमवारी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेला गीतबहार आणि 11 वाजता प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हे दोन्ही कार्यक्रम जे प्रसारित झाले ते आम्हाला खूप आवडले। या कार्यक्रमांमध्ये प्रसारित करण्यात आलेली गाणी खूपच छान होती।
1: रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ होजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत होजरे आणि रेहान शेख यांचं पत्र आहे। त्यांनी सुद्धा वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय।
0: हे पत्र पाठवलंय महादेवराव डोंगळे, शरण्या, आदित्य डोंगळे, राहणार घोटवडे, रेयांश खतकर, शिवतेज, रश्मीन खतकर, राहणार गोकुळ शिरगाव इथले श्रोते। तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर आणि एक छानसं हुमान आपल्याला लिहून पाठवलं आहे।
1: तर नक्कीच या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करूया। पुढच्या पत्राकडे वळतोय सैनिक टाकळीचे श्रोते वसंतांना, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, राजश्री, जयश्री, वैष्णवी, माहेश्वरी, श्राव्या या श्रोत्यांचं हे पत्र। वड हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी लिहून पाठवलेलं आहे आणि एक छोटासा संदेश ते आपल्या पत्रात देत आहेत। नम्रता असावी पण अहंकार नसावा, नम्रता सर्व ठिकाणी उपयोगी पडते असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रातून दिलेला आहे।
0: तर भाऊ कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत पोद्दार परिवार।

0: रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून वैभव शशिकांत संदीप भारती विश्वासराव आणि लक्ष्मीबाई पोद्दार तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की रविवार दिनांक 21 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. उत्कृष्ट कार्यक्रम, मधुर गाणी असा हा खूप छान कार्यक्रम आपण सादर केलात, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद कळवला आहे. यासोबतच 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे आणि 4 जुलै रोजी सहकार दिन आहे, त्याबद्दल त्यांनी शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडेचे हे श्रोते, स्वरा, अहिल्या, कीर्ती, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील वारणा कापशीचे आणि विजय चव्हाण वारणा शहापूरचे श्रोते, या श्रोत्यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल. ते म्हणतायत की गीत बहार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, यातली गाणी श्रवणीय आणि सुमधुर असतात.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, छाया श्यामराव शिवडकर, मेघा सुभाष सातवेकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, नंदाताई श्रीपती कुंभार यांनी. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 11 जून आणि 18 जून रोजी हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये भात पिकावरील रोग आणि किडींचं नियंत्रण कसं करावं याविषयी श्रोत्यांशी तज्ज्ञांनी फोनवरून साधलेला संवाद आम्हाला खूपच आवडला.
1: अंजू शनिराज रविराज छाया आणि तानाजी चौगले उजळाईवाडी तालुका करवीर इथल्या श्रोत्यांचं हे पत्र, त्यांनी वड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हे पत्र पाठवले त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी शिवाजी पाटील, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक अर्पित, अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव, तेजस तुषार दीक्षा, सीमा दगडू सुतार, श्रुतिका भाटणवाडी, कोमल सागर आरव सरकार, राधिका दयानंद कांबळे आमजाई भरवडे इथले श्रोते आणि शशिकांत कांबळे आरग इथले. तर भाऊ यांनी यांच्या पत्रामधून आपल्याला कर्नाटकी बेंदूर आणि वटपौर्णिमेच्या शुभेच्छा लिहून पाठवलेत. यासोबतच हे असं म्हणतायत की आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. मागील आठवड्यात प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यासोबतच शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपण जी माहिती सांगता ती खूपच उपयुक्त असते, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम न चुकता ऐकत असतो. आपले सर्वच कार्यक्रम खूप छान असतात.
1: विनायक कुंभार तळंदगे, शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे हे श्रोते यांनी सुद्धा वड हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासू दुकानदार कुगे, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. अचूक उत्तरासोबत हे असं म्हणतायत की आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. रामराम पाहुणा आणि शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम ऐकला की आम्हाला खूप आनंद होतो.
1: 21 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे या पत्रातल्या श्रोत्यांनी. श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजीचे, तर यांनी वटवृक्ष हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दिलेलं आहे.
0: कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत अस्मिता निकम, अनिकेत, शिल्पा बाबासू निकम, अमृता विजय पाटील, गजानन कॉलनी रिंग रोड फुलेवाडी इथले.
1: बर
0: भाऊ, माझ्या मते आपल्या कार्यक्रमातले हे नवीन श्रोते आहेत.
1: बर, तर आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया.
0: नक्कीच, आणि कार्यक्रमातलं हे पहिलंच पत्र आणि त्यांनी अचूक उत्तर लिहून पाठवलेलं आहे. सोबतच हे असं म्हणतायत की शुक्रवार दिनांक 19 जून रोजी 7:30 वाजता जो आपण गीतसंवाद प्रसारित केला या कार्यक्रमामध्ये एल निनो म्हणजे काय असतं आणि त्याचा हवामानावर कसा परिणाम होतो याची उत्कृष्ट माहिती आपण आम्हाला दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. यासोबतच शनिवारी प्रसारित झालेला रामराम पाहुणा या कार्यक्रमाची आम्ही खूप आतुरतेनं वाट पाहत असतो, त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे.
1: दे दणादण ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल बापू आणि पूजा डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथून आलेले हे पत्र, त्यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ, लक्ष्मीनगर, हातकणंगले इथून महादेव खोत, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी, तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील यांनी. तर

0: यांनी आपल्याला वटपौर्णिमेच्या, शाहू जयंतीच्या आणि कर्नाटकी बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा लिहून पाठवलेल्या आहेत आणि अर्थातच हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा यांनी लिहून पाठवलं आहे. यासोबतच हे असं म्हणतायत की 22 तारखेला जो गीतसंवाद प्रसारित झाला तो आम्हाला खूप खूप खूपच आवडला, कारण या कार्यक्रमाअंतर्गत सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि चवळी लागवड याविषयी जी माहिती आम्हाला सांगितली ती खूपच उपयुक्त होती. त्याच दिवशी ऐसी अक्षरे रसिके हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला. 21 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूपच आवडला. या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित झालेली सर्वच गाणी बहारदार आणि कर्णमधुर होती. यातील काही गाणी पाऊस येण्यासाठी विनवणी करणारी आणि शेतीवर आधारित होती, त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम खूपच आवडला. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चोगले, दोनवडे तालुका करवीरचे.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत चांदणी चौक सांगली इथून सक्षम, श्रेणीक, ज्योती, अजित, लता आणि राजाराम चव्हाण, तर तुंग इथून हर्षवर्धन, रोहिणी आणि मेघा पाटील, याचबरोबर संजना.
1: बर, वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र. पत्रप्रेषक बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथले. यासोबतच अभिप्राय दाखल ते म्हणतायत की हॅलो किसान कार्यक्रमात भात पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण या विषयावर तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं खूपच उद्बोधक आणि उपयुक्त होती. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
0: हे पत्र पाठवले संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, अंकुश, पार्थ, तानाजी आणि धनाजी खेमलापुरे यांनी मुक्काम पोस्ट दत्तवाड इथून, तर यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: महे इथून निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ एकनाथ आणि ओमकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, विजयकुमार स्वामी आणि वीरभद्र जंगम यांचं पत्र आहे. वडाचं झाड या अचूक उत्तरासोबत त्यांनी वड, पिंपळ, आंबा, औदुंबर, फुलझाडं यांचं वृक्षारोपण करा असा संदेश पत्रात दिलेला आहे.
0: वळूया पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय राजेंद्र शेंडगे यांनी मुक्काम पोस्ट देवराष्ट्र इथून, आणि हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात, ते खूपच छान असतात. या सगळ्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, शौर्य, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, अभिनव, सर्वेश आनंदा, संभाजी आणि तानाजी लोखंडे, गणेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, निर्ली तामगाव इथून शंकर, रंजना, वरद, वैदही, स्नेहल आणि सुवर्णा पाटील यांचं पत्र आहे. ते पत्रात म्हणतायत की आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो, विशेष करून बातम्या आणि विविध चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम, आणि यासोबतच त्यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला दिलेलं आहे.
0: तर भाऊ, कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना आता पोहोच देऊन झालेले आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
1: नक्कीच. तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. मी पक्षी, प्राणी, माणूस, साऱ्यांची मैत्रीण, जीवनाच्या प्रत्येक प्रवासात सोबतीन, माझं पाणी जपा, माझा प्रवाह जपा, कारण मी फक्त पाण्याची धार नाही तर भविष्यातील जीवनाचा आधार आहे, तर ओळखा पाहू मी कोण.
0: भाऊ, तुझे हुमान निवडलंयस ना ते सध्याच्या परिस्थितीशी मिळत होत आहे बर का.
1: अगदी खरंय,
0: कारण आता ह्या गोष्टीची खूप गरज आहे आपल्याला. मला असं नाही वाटत की ह्याच्यासाठी काही क्ल्यू दिला पाहिजे, पण तरी देखील तू एक छोटासा क्ल्यू देऊ शकतोस.
1: छोटासा क्लू जर म्हणत असशील तर ही आपल्या सर्वांची जीवनदायिनी आहे हे आपण जाणलं पाहिजे.
0: म्हणूनच तिला जपलं पाहिजे, तिचा प्रवाह जपला पाहिजे.
1: खरंय.
0: चला तर मग मी हुमान पुन्हा एकदा सांगू का.
1: नक्कीच.
0: मी पक्षी, प्राणी, माणूस, साऱ्यांची मैत्रीण, जीवनाच्या प्रत्येक प्रवासाची मी सोबतीण, माझं पाणी जपा, माझा प्रवाह जपा, कारण मी फक्त पाण्याची धार नाही तर भविष्यातील जीवनाचा आधार आहे, तर ओळखा पाहू मी कोण.
1: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता
0: राम राम पावणं, किसान वाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 4160000

0: 3.
1: तर मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत. पण आता कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसंच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटांसाठी तूर, नाचणी, वरी, सोयाबीन आणि भुईमूग पिकांची प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार आहेत. तसंच वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे संच, प्रमाणित बियाणे वितरण बाबी अंतर्गत बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहील. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. हे अर्ज करत असताना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे, बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करणं बंधनकारक आहे, शेतकरी गट हा 31 मार्च 2026 पूर्वी नोंद केलेला असायला पाहिजे, अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवरूनच स्वीकारले जातील, तालुकानिहाय आणि पीकनिहाय मजूर लक्षांकानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य याद्वारे लाभ दिला जाईल. तरी जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केलं आहे. धन्यवाद. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM Band 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर्म असतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. उदरभरण नोहे.

0: कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोतेहो अवश्य ऐका, उदर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता जानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. TET पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे

0: यांनी बातमीदारांना दिली.
1: एकूण 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार, आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
0: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
3: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल, असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि

0: घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला, मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे, असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश, तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम उगावकर लिखित बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया.

जोर केला, रायगड काबीज केला, तेव्हा मात्र विजापूरचा आदिलशाह घाबरून गेला। त्यानं फाजलखानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कपटानं शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजलखानालाही शिवाजीनं यमसदन

आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या आवाजात मधुकर जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया गजानन वाटवे यांच्या आवाजात कवी अनिल यांचे गीत.